जी समय असांजे अॼोके प्रोग्राम रोशन सुबुह में अवां खां असां जेको सुवालु कयो आहे तमामु आसान सुवालु आहे त अवां ॿुधाईंदव उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजो वणु नाहे थींदो न का हुन जी वल थींदी आहे। जी हा, असांजो सुवालु आहे त उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजो वणु न थींदो आहे ऐं न का वल थींदी आहे। अव्हांखे ॿुधाइणो आहे असांखे SMS ज़रिए, फेसबुक ज़रिए ऐं कॉल ज़रिए। असांजो नंबर आहे 0333221322888 ऐं साईं मुंहिंजा अव्हां कलाम बि ॿुधंदा रहो ऐं उन खां बाद में हलंदासीं न्यूज़ ब्रेक ऐं कमर्शल ब्रेक जी तरफ़। तव्हांजो असांजो साथ रहंदो ठीकु 11 बजे ताईं, कॾहिं बि न वञिजो, असां सां गॾु गॾु ज़रूरु हुजो।

जी सर, मुझा प्रोग्राम रोशन सुबह में असां खां सवाल पुछियो आहे त उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजो वण बि न थींदो, जंहिंजी वल बि न हूंदी आहे। तव्हांखे सवाल सम्झण जी ज़रूरत आहे त उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजो वण बि न थींदो आहे, जंहिंजी वल बि न थींदी आहे। अव्हांखे असांखे सवाल जो सही जवाबु ॿुधाइणो आहे SMS ज़रिए। SMS करण जो आसान तरीक़ो आहे, मोबाइल जे राइट ऑप्शन वेंदो, उते LRK लिखी पंहिंजो स्पेस ॾेई पंहिंजो नालो, पंहिंजे ॻोठ जो नालो, सवाल जो सही जवाबु तव्हां सेंड कंदव 888-1 ते। ऐं असांजो GFM88 जी ID आहे फेसबुक जी, असांजो फेसबुक जो पेज आहे, तव्हां हुन ते बि पंहिंजे सवाल जो सही जवाबु मोकिले सघो था। ऐं असांजे स्टूडियो में पंहिंजो नंबर आन आहे, तव्हां कॉल करे मालूमात ॾेई सघो था। असांजो नंबर आहे 0333-221-322-88।

सवाल मां खे असां नोट करायो आहे, उहो आहे त उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजो वण बि नाहे थींदो, जंहिंजी वल बि नाहे थींदी। अव्हां खे इहो ई ॿुधाइणो आहे त उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजी वल बि नाहे थींदी, जंहिंजो वण बि नाहे थींदो। ऐं जेको आहे सो काफ़ी दोस्तनि सवाल जो सही जवाबु ॾिनो आहे, कुझु दोस्तनि उको धुको आयो आहे। बहरहाल अला खेर कंदो, असां तव्हांखे हिन नगमे खां बाद में सवाल जो सही जवाबु ॿुधाईंदासीं ऐं उन्हनि दोस्तनि जो बि नाला खणंदासीं जिन दोस्तनि असांखे सवाल जो सही जवाबु ॾिनो आहे। साईं मुंहिंजा, जॾहिं त को प्यारो रुसी वेंदो आहे तॾहिं दिलि में बेचैनी ऐं बेक़रारी थी पवंदी आहे, ऐं उन बेक़रारी खे ॾिसंदे संगति ऐं साथी पाण खे जेको आहे सो चरियो बि चवंदा आहिनि। ऐं साईं मुंहिंजा, हूअं बि चाहत में माण्हू खे चरियो ई सॾियो वेंदो आहे, छो त चाहत जे दरिया में अण तारो बि पंहिंजे पिरीअ जी चीच पकिड़े घिरी पवंदो आहे, ऐं हू उहो नाहे ॼाणींदो त दरिया जूं तेज़ छोलियूं हुन खे वकोड़े न वञनि। बसि हू फ़क़ति पंहिंजे पिरीअ जी सिक ऐं उकीर में हलंदो रहंदो आहे। हूअं त हमेशह उन ख़्याल में रहंदो आहे त हुन जो महबूब हुन खे यादि करे, पर जे हुन खे पंहिंजो पिरीं यादि न बि करे तॾहिं बि हू पंहिंजे पिरीअ खे मयारी नथो सम्झे। इहा आहे मोहबत जी इंतिहा।

जी हा समेन प्रोग्राम रोशन सुबुह ऐं रोशन सुबुह प्रोग्राम में असां अव्हांखे सुवाल नोट करायोसीं त उहो कहिड़ो मेवो आहे जंहिंजो वण बि न थींदो आहे त उन जी वल बि नाहे थींदी। जी हा तमामु आसान सुवालु हुयो, उहो आहे सब्र। जेको सब्र जेको सब्र जो मेवो हूंदो आहे उन जी न का वल आहे न हुन जो को वण आहे। सुवालु तमामु आसान हुयो, काफ़ी दोस्तनि उको धोको बि हयो आहे ऐं काफ़ी दोस्तनि सही जवाबु ॾिनो आहे ऐं ॿिनि माण्हुनि जो सही जवाबु आहे। असां उन्हनि जा नाला आख़िर में खणंदासीं ऐं उन्हनि जी पसंदि जो असां कलाम बि हलाईंदासीं। उन जे हवाले सां असां दोस्तनि खे जो उन्हनि जा नाला अवां ताईं पहुचाईंदासीं। एहसान अली भुगटी ॻोठ रोहल भुगटी खां असांजे भाउ जेको आहे सो जवाबु ॾिनो आहे केलो, ऐं असांजो गुलाब खान कुंभर ॻोठ कंगन खां उन भाउ लाहौरी गजर सही जवाबु ॾिनो आहे, ऐं असांजो ख़ालिक लाचारी मीरपुर ख़ासि खां उन जवाबु ॾिनो आहे महिनत, ऐं फ़क़ीर महरम अली जतोई ॻोठ आगा खान जतोई खां उन भाउ बि लाहौरी गजर जवाबु ॾिनो आहे, क़ुर्बान अली खासकेली झंडो मरी खां उन महिनत जवाबु ॾिनो आहे, ऐं चनेसर बेहण मोरे खां उन भाउ जेको आहे सो जवाबु को बि न ॾिनो आहे, रोस्तम अली पंवर ॻोठ पुनू पंवर सेवण खां भाउ महिनत जो जेको आहे सो जेको लिखियो आहे, ऐं ज़ोहेब कटबर लाड़काणे खां उन भाउ हिंदाणो जेको आहे सो जवाबु लिखियो आहे, मुनीर अहमद खोसो लाड़काणे खां भाउ जेको आहे सो मुंगेरा लिखियो आहे, त मुंगेरनि खे का बि वल न थींदी आहे पर बिल्कुलु उनखे वल थींदी आहे, ऐं ॻोठु फाज़ुल कलोड़े खां हाफिज़ रियाज़ कलोड़े भाउ लिखियो आहे खुंभी या अंजीर, ऐं असांजो दिलीप कुमार थरपारकर खां उन भाउ बि महिनत जो जेको आहे सो लिखियो आहे, ऐं अमीन मरी गुलामबास मरी ॻोठु सामारो शाख खां भाउ बि जवाबु गजर लिखियो आहे, ॿाहिरि जी वॾी महिरबानी, ऐं हाजी रुस्तम अली कोश ॻोठु भाऊ खान कोश खां भाउ बि सुवाल जो सही जवाबु नाहे ॾिनो, ऐं चवन कुमार कोली भाउ महिनत लफ़्ज़ असांखे नोट करायो आहे, भाउ कुनरी खां कॉल कई, नईम मंगरियो चक खां भाउ बि सही जवाबु नाहे ॾिनो, मसूहब ॻोठ खां ज़मीर मीराणी तारिक मीराणी ऐं फिदा हुसैन मीराणी, ऐं लाड़काणे खां शहज़ाद अज़ीज़ सूमरो रहमान जागीराणी, ॻोठ ममन तैयब थेबो खां हबीब लाइ थेपुर ख़ासि खां जंहिं सब्र जो जेको आहे सो सही जवाबु ॾिनो आहे, ऐं पहिरें नंबर ते आहे नज़ीर मंगरियो जंहिं रोहिड़ी खां कॉल कई, भाउ जी वॾी महिरबानी, अॻे दफ़े बि दोस्त जो पहिरियों नंबर आयो हो ऐं हिन बि सही जवाबु ॾिनो आहे, ऐं पहिरें नंबर ते सही जवाबु ॾिनो आहे, ऐं ॿिए नंबर ते इरम पंवर मीरपुर ख़ासि खां इन जा सही जवाब आहिनि, त जेको सब्र जो जेको आहे मेवो उहो हुन जो को बि वण नाहे थींदो, उन जी का बि वल न थींदी आहे, इन जो सही जवाबु आहे, त भाउ नज़ीर मंगरियो ऐं इरम पंवर जे नाह कयूं पिया जलाल चांडे जो ख़ूबसूरत नगमो।

0: سر کیڑے موضوع بابت اواں جان داس
1: اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم صلی اللہ علیہ وسلم پہرا تو سب تعریف ہوں ان رب پاک جو جو اساں کے جارے تھو خرائے تھو روزی دے تھو خوشی دے تھو سبنی زمین آسمان آفت الخا محفوظ رکھے تھو اصل میں پروگرام صحت کی گال جو بر وقت ان ٹائم تے نشر تھی دو ہے ہزارے بدندڑ تھی آواز وی ہے جو ہر کہیں جی امید بنبی ہے امید یہ ہوں ہے ت شفا تو الہ ہی دینا ہے ظاہر ہے لیکن امید یہ ہوں ہے تا کان کا بیماری جکی بھی ہے اللہ تعالیٰ جو بھی مرض تخلیق کیا ہے تا موت کے علاوہ ان جو علاج ضرور موجود ہے خاص کر ہومیوپیتھک میں بغیر انجیکشن جے بغیر ڈرپ جے بغیر سرجری جے ٹریٹمنٹ ہومیوپیتھک دواؤں رستے بغیر کئی سائڈ افیکٹ جے موجود ہوں ہے سو وہ اواں جے شہر مہرا پور شہر میں جرمن ہومیوپیتھک کلینک اواں کی خبر ہے تو ہفتے جا چھ ڈی جرمن ہومیوپیتھک کلینک ساموں ودھن پوٹا پیٹرول پمپ تے کلینک موجود ہوں ہے جی ٹائمنگ صبح جو 10 بجے کا شام جو 5 بجے تھی ہوں اڑے طریقے سے ہفتے جا چھ ڈی جمعہ چھنچھر آچر سومر اربا خمیس انگارو اسپیشلی کلینک بند ہوں ہے اسپیشلی ان میں 3 ڈی جمعے جو ڈی چھنچھر جو ڈی آچر جو ڈی اصان جو چیک اپ فیس فری ہوں ہے جو مستحقین ہوں ان میں ہزارے مستحقین ان مل تھی فائدہ وٹھی چکا ہے اڑے طریقے سے البتہ دوا مریض کے پان کے وٹنی ہوں اصان جو کلینک تے جکی بھی پیشنٹ ایندا الحمد للہ ان مل تھی ان کے یہ سمجھو 90% پیشنٹ ٹھیک تھی چکا ہے ودیک جی میں پہنی گال کئی تو شفا اللہ تعالیٰ کے ہاتھ میں ہے کو بھی ڈاکٹر جو ہے سو فرشتو نہ ہے اللہ تعالیٰ جدہ شفا دینا ہے تو اتنا ان کے شفا ملتی ہے وہ چاہے وہ حکیم ہوجائے ایلیوپیتھک ڈاکٹر ہوجائے یا ہومیوپیتھک ڈاکٹر ہوجائے یا عام مانو ہی چھوڑنا ہوجائے لیکن جدہ شفا اللہ تعالیٰ جتنے جی شے میں رکھی ہے جی کھ میں بھی شفا ہوں ہے تو ان میں بھی شفا ملی وی ہے خاص کر اصان جی جڑی بوٹوں ہیں اصان ہومیوپیتھک دواؤں جو راز بھی یہ ہے جی بھی اصان ہومیوپیتھک دواؤں ہیں وہ جڑی بوٹن میں ہی تیار تھیں ان میں کو بھی کیمیکل استعمال یوز نہ جن کے کرے مریض کے کو بھی سائڈ افیکٹ نہ البتہ ان کے فرق پی وی ہے پر جی فائدہ نہ پہ تو نقصان بھی کو اساں کوشش کرنا ہوں پانے پروگرام صحت جی گال جے توسط سا تا جے کے بھی عام مرض یا خاص بیماری ہوں دیو ہیں ان جے بارے میں اواں بدھندڑن تائیں سامعین تائیں ایک جان پہنچائیں ہوں یا بیماری جو ہے سو چھو تھی دیا ہے یا تھی وجے تو ان کے لئے فسٹ ایڈ جو ہے سو اواں کے کرنا کھپے یا جو ہے سو ان کے لئے پرہیز کیڑی کرنا کھپے یا ان کے لئے دوا کیں استعمال کرنا کھپے کیڑی استعمال کرنا کھپے مرض کے حوالے سے گال کروں تو ہزارے مرض ہوں ہزارے مرض کے بارے میں ہمل تھی پروگرام کر چکے ہیں ایک مرض کے بارے میں 100 دفعہ جو سو پانے پیشنٹس کے آگاہی دے چکا ہوں وری بھی ایک دفعہ بیہر اواں کی خبر ہے تو اج کل جوڑن جو مرض عام تھی چکا ہے جوڑن جو مرض ہڈن جو مرض عام ہے یہ چھو تھی دو آئے ان جا ہزارے جو ہے سو یعنی تمہیں جتنے بھی ویندو تو ہزارے قسم جو دواؤں ملدیوں ہزارے قسم جا جو ہے سو علاج ملتا کے گوڈن میں سوئیں ہڑائیدا وچارا کے جو ہے سو مالشوں کرائیدا کے لیپ ڈیاریندا کے ٹکور ڈیاریندا کے سکائیوں ڈیاریندا سو جو علاج ہومیوپیتھک میں اواں کے بدائیں ہوں دواؤں کے رستے ان سے جو ہے سو پیشنٹ 100% ماشاء اللہ ٹھیک تھی ویسے ہے ہاں یہ تھی دو ہے اساں وٹ اوہ پیشنٹ جے کدے ہن مل تائیں کچھ پیشنٹ اڑا بھی ہیں جے کہ ٹھیک نہ تھی سگیا ہیں انہاں جا اسباب یہ ہیں تا اوہ الریڈی پہریا ہی جے کو ایسو کہ لانگ ٹائم جے لائے کافی لمبے عرصے تائیں مثال انگریزی دواؤں جے کہ اسا کارٹیزون چوندا ہوں اوہ استعمال کرے چکا ہوندا ہیں پوے ظاہر ہے تو ان میں ہومیوپیتھک دوا جے کو ایسو ناکارا بن جی ونجے تھی छो जो उहे अॻे ई जेको आहे सो हू अहिड़ो हिकिड़े क़िस्म जो जीअं असां उनखे सिंधी में चवंदा आहियूं मिठो ज़हर त कार्टिज़ोन उहो हिकिड़ो मिठो ज़हर आहे जेको हर यानी अहिड़नि मर्ज़नि में जीअं दमे जो पेशंट हूंदो आहे उन में बि कार्टिज़ोन इस्तेमालु कई वञे थी पोइ हिकु दफ़ो पेशंट हिरी त वञे थो लेकिन उन महिल जल्दी क्विक उनखे रिलीफ मिले थो, फ़र्क़ु पवे थो, लेकिन अॻिते हली उनजे लाइ उहे काफ़ी मसाइल थींदा आहिनि। अॻिते हली जॾहिं उमिरि हुनजी वधंदी आहे, मर्ज़ु जॾहिं वधंदो आहे, त पोइ हुनखे को बि ॿी दवा असरु न कंदी आहे, चाहे उहो दमे जो मरीज़ हुजे, चाहे उहो जोड़नि जी तकलीफ़ जो मरीज़ हुजे, चाहे रगुनि जी तकलीफ़ जो मरीज़ हुजे, या कंहिं ॿी अहिड़ी बीमारी जो मरीज़ हुजे। जोड़नि जे हवाले सां ॻाल्हि कयूं त जोड़नि जे सूर लाइ तमामु आम तौर ते इहो ई मशहूरु हूंदो आहे त हीउ हिकु दफ़ो थी वियो त वरी कोन छॾींदो आहे, लेकिन ईअं हरगिज़ न हूंदो आहे। होम्योपैथिक इन खे मुमकिन कयो आहे ऐं पहिरियां बि मरीज़ जी सुञाणप कजे त जोड़नि जा सूर, जे मां पहिरीं ॿुधायमि त कई क़िस्म जा हूंदा आहिनि, सभिनी जो इलाजु पंहिंजी हिकमत अमली सां कयो वेंदो आहे। ऐं तव्हांखे जोड़नि जे सूर में ईअं थींदो आहे जो घणनि खे सोजन थींदी आहे, अकड़ाव थींदो आहे, ऐं उन खां पोइ जेको आहे सो जेको आहे सो खोड़ सारा डॉक्टरनि जी मां पहिरीं ॻाल्हि कई ईंदा आहिनि त जीअं इंजेक्शन्स इस्तेमालु थींदियूं आहिनि, कार्टिज़ोन इस्तेमालु थींदियूं आहिनि, लेकिन जेको आहे सो मर्ज़ु तकलीफ़ वधंदी वेंदी आहे, सोजन वधी वेंदी आहे। थींदो ईअं आहे जो उहो जेको अंदरि असांजे हा जेके जोड़नि जा जेके हॾ हूंदा आहिनि, हॾनि में या जेके बि असांजा ही गोॾा हूंदा आहिनि, उन्हनि जे विच में हिकिड़ो लिक्विड हूंदो आहे जेकी जंहिंखे असां मिख चवंदा आहियूं या सिमेंट फ्लूइड जेके असां इंग्लिश में चवंदा आहियूं, उहा हूंदी आहे। जॾहिं उहा घटिजी वेंदी आहे त पोइ उनमें जेको आहे सो उहो गैप ख़तमु थींदो आहे ऐं पोइ जेको आहे सो गोॾा पाण में टकराइणु शुरू कंदा आहिनि ऐं पोइ उहे कॉटिलेज जेको आहे सो उनमें थी वेंदी आहे। यानी हिकिड़ी मेडिकल लैंग्वेज आहे, लेकिन जेके ॿुधंदड़ आहिनि, सम्झंदड़ आहिनि ऐं जेके वठंदड़ आहिनि उहे उनखे बख़ूबी सम्झंदा हूंदा त कॉटिलेज छा आहे, या तकलीफ़ कहिड़े क़िस्म जी आहे, मॉलिश थींदी आहे त छा थींदो आहे, या कैल्शियम जी कमी थी वेंदी आहे, विटामिन डी डेफिशंसी थी वेंदी आहे त पोइ छा थींदो आहे, त इन्हनि शयुनि जूं जॾहिं इन्हनि में कमियूं थी वेंदियूं आहिनि त मरीज़ जेको आहे सो उहो अॻिते हली जेको घणी कश्मकश में अची वेंदो आहे। जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त ऑस्टियोआर्थराइटिस जी बीमारी थी वेंदी आहे ऐं उनखां पोइ जेको आहे सो कॉटिलेजिस जेको आहे सो पाण में थी वेंदा आहिनि ऐं जोड़नि जी उहा बीमारी जेका हिकु हॾीअ खां ॿी हॾीअ खे अची भञणु लॻे, जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त उनखे कॉटेज चइबो आहे। असांजी हॾियुनि जे विच में बि जीअं बि मिसाल ॻाल्हि कई मिख थींदी आहे उहा घटिजी वेंदी आहे, पोइ पाण में हॾियूं जेके बि हूंदियूं आहिनि उहे पाण में टकराइबियूं आहिनि ऐं अॻिते हली उहे भुरण लॻंदियूं आहिनि ऐं उहे टेड़ियूं थी वेंदियूं आहिनि। इहो सॼो जेको आहे सो सिस्टम ईअं हूंदो आहे। हिकिड़ो जेको पाण मुरादो माण्हू मेडिसिन्स खाईंदो आहे या अहिड़े क़िस्म जूं ॿियूं दवाऊं इस्तेमालु कंदो आहे जंहिंजे करे जेको आहे सो इहे मसाइल थी वेंदा आहिनि, लेकिन होम्योपैथिक में अलाह ताला जी महिरबानीअ सां असां वटि तमामु हिकिड़ी बहितरीनु ट्रीटमेंट मौजूदु हूंदी आहे जेकी मरीज़ खे ॾींदा आहियूं। कुझु टाइम ताईं उहो इस्तेमालु उनखे करणी हूंदी आहे, उन सां उहो उनजो बग़ैर इंजेक्शन जे उनजो सूर बि घटिजी वेंदो आहे ऐं उनजी सोजन बि घटिजी वेंदी आहे ऐं उनजी जेकी मिख जी कमी हूंदी आहे उहा बि पूरी थींदी वेंदी आहे। अच्छा, सूर इहो त मां ॿुधायमि त इनमें इनजो इलाजु छा आहे या इन जो थींदो आहे या न थींदो आहे। एक्चुअली उनजी सुञाणप बि तव्हांखे मां ॿुधायमि, जॾहिं सूर थी वेंदो आहे त इहो मिख घटिजी वेंदी आहे, सोजन थी वेंदी आहे। जेकॾहिं उनमें सूर शिदत सां थी वेंदो आहे, बुखार बि घणनि खे रहणु लॻंदो आहे, माण्हू डिप्रेशन में अची वेंदो आहे, अॻिते हली इनमें यूरिक एसिड बि जिस्म इंसानी जिस्म जो जेको यूरिक एसिड हूंदो आहे उहो बि वधी वेंदो आहे। अमूमन 7 ताईं उनजी रेंज हूंदी आहे जेको नॉर्मल हूंदो आहे, पर जॾहिं यूरिक एसिड फीमेल में 6 ताईं हूंदो आहे, मर्दनि में 7 ताईं हूंदो आहे, पर जॾहिं उहो उन रेंज खां वधी वेंदा आहिनि त उन सां गॾोगॾु उनजे करे उनखे यानी हलनि में तकलीफ़ वधी वेंदी आहे, जोड़नि में सूर तमामु घणो वधी वेंदो आहे, सोजन बि घणी थी वेंदी आहे ऐं अॻिते हली जेको आहे सो पेशेंट जो बी पी बि हाई थियणु लॻंदो आहे ऐं गुर्दा बि गुर्दनि ते बि असरु थियणु लॻंदो आहे। गुर्दा अॻिते हली ईअं बि थियो आहे जो गुर्दा बि फेल थी वेंदा आहिनि। इनजे करे अहिड़े क़िस्म जी तकलीफ़ूं जेकॾहिं थियनि थियूं त महिरबानी करे हिकु त पंहिंजे मुंहुं दवाई हरगिज़ न वठो ऐं होम्योपैथिक ट्रीटमेंट मां इहो चवणु चाहींदुसि हिन प्लेटफॉर्म तां त जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त खोड़ सारा पेशेंट असां वटां बि अहिड़ा आया जेके न ठीकु थी सघिया, सिर्फ़ु उनजी वजह इहा ई हुई जो मरीज़ लेट सां आया ऐं हुननि अहिड़े क़िस्म जूं दवाऊं इस्तेमालु थियल हुयूं इन जे करे। पर जेकॾहिं कुझु अरसो हुनजी दवा इस्तेमालु थियल बि आहे ऐं असां वटि बर वक़्तु अची वञे थो ऐं कुझु टाइम ज़ाहिर आहे हिकिड़ो पेशेंट मरीज़ त मरीज़ हूंदो आहे, असां वटि वरी उबतो सिस्टम हूंदो आहे, हिकिड़ो माण्हू किथे 2 साल 5 साल 10 सालनि 15 सालनि ताईं मरीज़ इन बीमारी में तकलीफ़ में रहंदो आहे असां अमूमन पंहिंजे प्रोग्रामनि में चवंदा आहियूं त घटि में घटि टिनि महीननि ताईं असांजी ट्रीटमेंट हलंदी आहे, त हू मरीज़ उन खे ज़हन में रखी वेंदो आहे त टिनि महीननि में पेशंट बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, लेकिन थींदो इहो आहे असां चवंदा आहियूं घटि में घटि टे महीना पेशंट ट्रीटमेंट वठे त उन सां उनजी जेको आहे सो जेकी तकलीफ़ हूंदी आहे त काफ़ी हद ताईं घटिजी वेंदी आहे, ऐं आहिस्ते आहिस्ते जेकी नुक़्स हूंदो आहे उहो बि ख़तमु थींदो आहे, ख़तमु थींदो वेंदो आहे, उन में टाइम लॻंदो आहे, पोइ चाहे जेकॾहिं को अहिड़ो नुक़्स वधी वेंदो आहे, अहिड़ी का बीमारी घणी आहे त जेकॾहिं टे महीना न त पंजनि महीननि ताईं छहनि महीननि ताईं बि ट्रीटमेंट हुनजी हलंदी आहे। सो इहे ॻाल्हियूं नंढियूं नंढियूं हूंदियूं आहिनि जेकी असांजे प्रोग्राम जे तवसुर सां करणु ज़रूरी हूंदी आहे, ऐं के ईअं बि हूंदा आहिनि दोस्त जेके फ़ोन करे ॿुधाईंदा आहिनि त असां दवा वरितीसीं ऐं दवा मां जेको आहे सो असांखे हीअं थी वियो, त दवा मां पहिरीं ॻाल्हि ॿुधाई त असांजी दवा जो को बि साइड इफ़ेक्ट न आहे। हा, उहे पेशंट जेके दवा खे सही इस्तेमालु न कंदा, रेगुलरली इस्तेमालु न कंदा, त उन्हनि खे फ़र्क़ु दवा न ॾींदी आहे। असां चयोसीं टे महीना या चारि महीना दवा इस्तेमालु, उनजो इहो मक़सदु न आहे त तव्हां कुल ई महीने में हिकिड़ो दफ़ो दवा वठी वियो ऐं वरी चारि महीना आयो त तव्हां चारि महीना दवा खाधी, पर जेकॾहिं असां ॾहनि ॾींहनि जी दवा ॾिनीसीं उनखे तव्हां रेगुलरली छहनि महीननि ताईं दवा यूज़ कई त उनखे चइबो आहे टे चारि महीना दवा वठणु। पाणी जेकी दवा हूंदी आहे थधे पाणी में इस्तेमालु न करणी हूंदी आहे, दवा जा मखसूस डोज़ हूंदा आहिनि, हर दवा अलॻि अलॻि पाणी में पीअणी हूंदी आहे, ॾह ॾह फुड़ा पीअणा हूंदा आहिनि। इहा हिकिड़ा सिगरेट पीबो आहे त सिगरेट खां जेको आहे सो पंद्रहं मिंट अॻे दवा पीबी आहे, गुरड़ी करे पोइ जेको आहे दवा पीबी आहे, दवा पी यकदमि सिगरेट न आहे पीअणो हूंदो, वरी गुरड़ी करे पोइ ॾह पंद्रहं मिंट खां पोइ सिगरेट पीबो आहे, त इहे हिकिड़ा दवा जा क़वानीन कानून हूंदा आहिनि, दवा जो तरीक़ेकार आहे, जेकॾहिं इन तरीक़े सां केरु दवा खे इस्तेमालु न कंदो आहे त पोइ जेको आहे सो दवा नाकारा थी वेंदी आहे ऐं दवा जो को असरु न रहंदो आहे। सो इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हुयूं जेके असां पंहिंजे ऐं नंढी हिकिड़ी सम्झाणी हुई ऐं नंढी हिकिड़ी ॼाण हुई जेके असां पंहिंजे ॿुधण ताईं पहुचाईसीं। उमेदु आहे त अॼोको प्रोग्राम जो मौज़ू अवां सभिनी खे ज़रूरु जेको आहे सो पसंदि आयो हूंदो। इन प्रोग्राम जे मुतालिक़ महिरबानी करे हिकु दफ़ो ॿीहर ज़रूरु इहो ॻाल्हि नोट कंदा त हिन प्रोग्राम जे मुतालिक़ जेको बि रियल हक़ीक़ी को पेशंट आहे केस आहे त उहो उन बारे में ज़रूरु सुवाल पुछंदा। अजायो पेशंट जेको बि आहे, अजायो जेको बि शौक़ीन आहे, उहो ईअं महिरबानी करे इन प्रोग्राम में कॉल न करे त बहितर आहे, जो ॿिए जेको ज़रूरतमंद आहे उनजो टाइम बि वेस्ट थिए थो ऐं असांजे प्रोग्राम जो बि टाइम वेस्ट थींदो आहे। वॾी महिरबानी,
2: तमामु बहितरीन, माशाल्लाह सर, तव्हां हिकु बहितरीन ॼाण ॾिनी ऐं असां अब सभु बज़रिए कॉल ज़रिए शामिलु थी सघो था असांजे प्रोग्राम में, ऐं असांजे प्रोग्राम जो लाइव कॉल नंबर आहे 0301 96 8051। डॉक्टर साहब मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि जिन में गुर्दे पिते ऐं मसाने जी पथरी जो बग़ैर ऑपरेशन जे कामयाबु इलाजु कंदा आहिनि। संदनि जोड़नि गोॾनि जो सूरु, कुन रग जो सूरु, नक कन गलो, पुराणलो नज़ो नज़लो, निचू मथे जो सूरु, अध मथे जो सूरु, नज़र जी कमज़ोरी, कन जो वहणु, कन जो सूरु, घटि ॿुधण में अचणु, शुगर, ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़, फालिज खंघि, टीबी, मैदे जो सूरु, मैदे जी अल्सर, तिली जो वधणु, जिगर, हेपेटाइटिस बी सी, गुर्दनि जो इन्फेक्शन, चेहरे जो रंग सांवरो, चेहरे जी रंग ख़ारिश, चेहरे जी ख़ारिश, फट फुरणियूं, ॿारनि में कद जो न वधणु ऐं औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि में जो कामयाब इलाज कंदा आहिनि। ऐं अवां सभु प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिलु थी सघो था। असांजे लाइव कॉल जो नंबर आहे 0301 96 8051, 0301 2196851। डॉक्टर साहब अरबा खमीस जुमे छंछर आचर ऐं सूमर ते सुबुह 10 खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप कोटरी रोड में रापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। ऐं नोट, अंगारे जे ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे, हिन में हफ़्ते जा 3 ॾींहं जुमो छंछर आचर चेकअप फीस बिल्कुलु फ्री हूंदी आहे, बाक़ी दवा मरीज़ खे स्टोर तां वठणी हूंदी आहे। ऐं अव असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिलु थी सघो था। असांजे लाइव कॉल जो नंबर आहे 0301 91 896 851 انتے اواں کال کرے کہ بھی موضوع بابت جان حاصل کرے سکو تھا سر کالن جو سلسلہ جاری تھی چکا ہے لیکن ان کا پہریا بریک وٹھندا سی ہانے وقت ہے شارٹ کمرشل بریک جو تو ہانے ہلوں تھا شارٹ کمرشل بریک کی طرف گڈ گڈ رہ جو بدھندا رہو جی ایف ایم 94 مہراپور

0: प्रोग्राम में एक बी कॉल जी तरफ हलंदासी। अस्सलाम वालेकुम।
1: वालेकुम सलाम सर, छालन सर।
0: अल्हम्दुलिल्लाह दा ताम दायो केरे किथा खां
1: सर? मां कोटड़ी कंबीर खां मुकेश मोलाई पियो गलाया
0: जी। अदा शाह पुछन चाहिंदा डॉक्टर साहब खां
1: सर, इस वक्त जेको आत नरन में तकलीफ रहे थी
0: जी जी,
1: तो डॉक्टर साहब खां मुजो मशवरो कयो जा अची क्लिनिक ते मिलऊं।
0: हाँ कोटड़ी कबीर बिल्कुल करीब है, अवां रूबरू दिखारींदा तो वधिक बेहतर है। अवां के डॉक्टर साहब बुधाए तो रेडियो बुधो जी सर।
2: गलण खां बिल्कुल होशियार पे लगो, अदे के भी यही मशवरो दिंदासी त जेकर तकलीफ़ पुराणी आहे त बहितर ई आहे त रूबरू ॾेखारे वञो। वॾी महिरबानी।
0: प्रोग्राम से जी ॻाल्हि ऐं असांजे स्टूडियो में मौजूदु डॉक्टर मंज़ूर हुसैन महमूद साहब। ऐं असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिल थी सघो था। असांजे लाइव कॉल जो नंबर आहे 0301-2196-8051। प्रोग्राम में हिकु ॿी कॉल जी तरफ़ हलंदासीं। अस्सलाम वालेकुम।
3: وعلیکم السلام
0: کیر ایندا کتھاں کھاں
3: جی؟ اسا میرا پور کو گلاں دا علی کاٹن اج نثار واری مل کو اسا کے ڈاکٹر منگور سے نمن دا گلاں وا
0: جی جی ڈاکٹر صاحب مخاطب ہے، چھا پوچھن تاں ڈاکٹر صاحب کھاں
3: کہے ڈاکٹر صاحب کو یہ پوچھوا دا کہ جگہ کوئی کھاؤں دا پیوں دا تے ماتے دے کھادے دے مناوا تے چمڑی دی بھائی
0: اچھا
3: علم جی علم ندی دی
0: جی جی ٹھیک ہے ڈاکٹر صاحب واں کے بدائے تو ریڈیو بدو जी सर।
2: जी साईं बिल्कुलु काफ़ी बहितर सुवाल आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त हिकु त खाधे जा जेको रूटीन्स हूंदा आहिनि असांजा, उन हवाले सां जेकॾहिं माण्हू टाइम ते पंहिंजो खाधो खाईंदो आहे ऐं त उन सां काफ़ी फ़र्क़ु पइजे, ऐं ॿियो खाइण जो तरीक़ेकार सुनत नबी जे मुताबिक़ आहे त अञा वधीक बहितर आहे। असां ईअं हूंदो आहे, ईअं कंदा आहियूं त जेको बेकुमलो हिकिड़ो खाधो खाईंदा आहियूं या चांहि ज़्यादा पीअंदा आहियूं, पोइ जेको आहे सो मादे ते भोजन पिणु रहंदो आहे, या सिगरेट बि पीअंदा आहियूं, लेकिन ईअं बि थींदो आहे जो मानी खाई वरी हिकदमि पाणी पी छॾींदा आहियूं, त उहो बि जेको आहे सो मादे जे लाइ हानिकार हूंदो आहे। हिकु त मानी खाइण खां अॻे अधु कलाकु अॻे पाणी पीअणु घुरिजे, ऐं मानी खाइण खां कलाकु ॾेढ खां बाद में पाणी पीअणु घुरिजे। इहो हिकिड़ो रूटीन आहे, ऐं मानी जेको आहे सो खाई यकदमि सुम्हणु न खपे, घटि में घटि ॿ कलाक उनजो वक़फ़ो हुजे, त इहो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे। हुन खां पोइ सणबी शइ, चिकनाहट वारी शइ, तरियल शइ, खटी शइ, इहा भोजन पन कंदी आहे, उन खां थोरो परहेज कंदा कयो। ऐं उनखां पोइ जीरो ऐं सौंफ़ चमची चमची पाणीअ में काढ़े उनजो काढ़ो जेको आहे सो ठाहे करे उन में तव्हां अदरक बि मिलाए सघो था, उहो तव्हां सुबुह जो नेराने जेको आहे सो पीअंदो, इनशाला ताला उन सां काफ़ी अफ़ाको अची वेंदो आहे। जेके बि माथे ते ख़लीज़ जेके मादा अची वेंदा आहिनि उहे बि अख़राज थी वेंदा, अव्हांजो कॉन्स्टिपेशन जेकॾहिं कब्ज़ आहे त उहा बि ख़तमु थी वेंदी, अव्हांजो हाज़मो बि दुरुस्त थी वेंदो आहे। ऐं जेकॾहिं ईअं न त जीअं मां पहिरीं ॻाल्हि कई त सौंफ़ तव्हां हर खाधे खां पोइ ईअं बि चॿाड़े सघो था, उहो बि अव्हांखे फ़ाइदो ॾेई सघे थो। चांहि जो इस्तेमालु घटि कयो, घटियूं शयूं ॿाहिरियूं शयूं इस्तेमालु घटि कयो, इनशाला ताला काफ़ी फ़र्क़ु पइजी वेंदो। अञा बि फ़र्क़ु न पए त होम्योपैथिक दवा इस्तेमालु करे सघो था असां वटां, अला कंदो उन में बि अव्हांखे शिफ़ा मिली वेंदी। वॾी महिरबानी
0: जी सर। प्रोग्राम जी लास्ट कॉल जी तरफ़ हलंदासीं। अस्सलाम वालेकुम। जी अदा केरु आहीं किथां खां? छा पुछणु चाहींदा डॉक्टर साहब खां जी? अदा इलाज बिल्कुलु मौजूदु आहे, अव्हां रूबरू ॾेखारियो डॉक्टर साहब खे। डॉक्टर साहब ॿुधाए थो वधीक जी सर।
2: हा जी साईं बिल्कुलु हुनखे ॿुधाईंदासीं, हुनजो इलाजु ट्रीटमेंट मौजूदु आहे अलाह ताला जी महिरबानी सां। सभई पेशंट असांजे इन होम्योपैथिक इलाज सां इन मादे जे बीमारियुनि में या पिते में जेके पथरियूं हूंदियूं आहिनि या जिगर ते जेकी सोज़िश चर्बी थी वेंदी आहे या गुर्दे में जेको किचरो अची वेंदो आहे उन सां अलहमदिल्ला हुनखे शिफ़ा मिली चुकी आहे। अदे खे बि इहो ई मशवरो ॾींदुसि त मेहरापुर हालाणी वेझी आहे, मेहरापुर हिकु दफ़ो अची साम्हूं वज्रपोटा पेट्रोल पंप तव्हां जेकी एड्रेस ॿुधाईंदा आहियो उहा ते अची रूबरू ॾेखारींदा, इनशाला ताला दवा जे हिसाब सां जॾहिं दवा मिलंदी मरीज़ खाईंदो त इनशाला ताला काफ़ी अफ़ाको अची वेंदो। वॾी महिरबानी
0: डॉक्टर साहब, वक़्त जो अहसासु वक़्तु पूरो थी चुको आहे असांजे प्रोग्राम जो, आख़िर में कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा?
2: जी बिल्कुलु, वक़्तु चवे आऊं बादशाह, ऐं वक़्तु कंहिंजो इंतज़ारु न कंदो आहे, वक़्त जो टाइम तव्हां अंदाज़ो पाण लॻाए सघो था। मैसेज यो है त हर वक्त खुश रहंदा करियो ऐं छो खे तस्कीन पहुचाईंदी आहे ऐं रूह खे ख़ुशी तॾहिं तस्कीन पहुचाईंदी आहे जॾहिं रूह पाक हूंदो आहे रूह पाक तॾहिं थींदो आहे जॾहिं अवां हर वक़्तु वज़ू में हूंदो ऐं नमाज़ पढ़ंदा हुजो वॾी महिरबानी
0: ऐं असांजे प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि जो वक़्तु बि अॼु पंहिंजी पुॼाणी त पहुतो दुआ आहे त अल्लाह पाक तव्हां सभिनी खे सदा तंदुरुस्त ऐं सदा ख़ुशि रखे ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान احسان علی سیال کے اللہ حافظ